कहता सगा मा दानी दागा मा गा गा दा दानी नी दा दा मा मा गा गा दानी दा दा दानी गा गा सगा मा दानी मा मा दानी दानी दा गा गा दानी नी दा मा दा दा दानी नी दा मा दानी गा गा गा दानी दानी दा गा मा दानी दा ने ने ने दा दा मा मा मा गा गा दा दा दानी दा गा मा दा गा गा मा दानी दानी मा दा मा दानी गा गा मा दानी दानी दानी गा मा दानी दा थागा मा दा Daga daga madani dani madani daga madani dani dani daga ni daga dani daga ga daga ni daga dani madani daga madani da madada madani ga madan daga daga madani dani dani madani daga ma ga dani daga ma daga madani da dani ga ma ga daga madani daga madani dani dani daga ma ga ni daga ma ga dani daga ma dani daga